स्वागतच्या ऐकोप्यानं कुंभनिनाद कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे. कुंभनिनाद कार्यक्रमात आता आम्ही ऐकूया पहिले गीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनील वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा, गीत जीवितांत अधुरे.

या गीता सवें आईचिये कार्यक्रम संपयताव मुकल्या कोमनीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करू. येदोळवरेक कोंगणी पदा कोमनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.